0: ईशा सुवाने कुरंता
1: कब्बला
0: दिवेही बोगा सुकुं कुरे बया कुरता की कोबा
1: अलिफु सीनु नूनु ता शवे
0: रंगलो फेमवेरुं एमे मैक को बुरना निकी हिने
1: नाने फुलफिल्ले वो
0: वारर रंगलो वेहे ता फेन्ने कुमे बुनम की कोबा
1: लिबे फुर्सत के बेनुं हिफु मड़ कब्बला की कुरं कुरा सुवाले तमे
0: मि तैयार वनी दिवेही एफए मुंगेनस्ते शवे प्रोग्राम
1: शवेनी प्रोग्रामे दिवेही बोगा सुवालो अन्ना ಕೊಂಗನ ಕೊಣ್ಣನಿ
0: ಕೊಮ್ಮೆ ಹುಕುರು ಅದಿ ಹೊಣಿಹರು ದುವಹೆಗರೆ ಅಗ್ಗಡಿ ತಿರಿಹುಗ
2: ಶವಿಯಾ